वारे डॉक्टर पिंपल एंटी एक्नी ट्यूब जेको आहे उन्हनि माण्हुनि जे लाइ आहे जंहिंजे चेहरे ते एक्नी हूंदा आहिनि. एक्नी जो ख़ात्मो करणु चाहियो था त डॉक्टर पिंपल एंटी एक्नी ट्यूब जो इस्तेमाल कयो. ऐं डॉक्टर पिंपल एंटी एक्नी ट्यूब जेको आहे हीउ बाबा मेडिकेटेड ट्यूब आहे. हिन खे फुल जड़ी बूटियुनि सां तयारु कयो वियो आहे. हिन में उहे सभु चीज़ूं एड आहिनि जेके तव्हांजे एक्नी जो कंट्रोल करे सघनि. ऐं न सिर्फ़ तव्हांजे चेहरे जा एक्नी कंट्रोल थींदा बल्कि तव्हांजे चेहरे ते एक्स्ट्रा ऑयल आहे, ब्लैक हेड्स आहिनि, ब्लैक पोर्ट्स आहिनि, वाइट हेड्स आहिनि. एक्स्ट्रा ऑयल हुजे या एक्नी कहिड़ी बि टाइप जो हुजे तव्हांजा, छो त एक्नी जेके हूंदा आहिनि उहे बि क़िस्म जा हूंदा आहिनि. सो कहिड़े बि क़िस्म जो एक्नी आहे उहो बिल्कुलु ख़तम थी वेंदो डॉक्टर पिंपल एंटी एक्नी ट्यूब लॻाईंदा त. ऐं एक्नी सां गॾोगॾु तव्हांजे चेहरे जा एक्नी जा निशान हुजनि, कोई सड़न जो निशान आहे, कोई कट जो निशान आहे, केतिरा बि निशान हुजनि, कहिड़ा बि ज़िदी नंढपण में को धक लॻो हुयव जेको फेस ते मौजूदु आहे हुन निशान, त उहो बि रिमूव थी सघे थो जॾहिं तव्हां डॉक्टर पिंपल एंटी एक्नी ट्यूब जो यूज़ कंदा. ऐं डॉक्टर पिंपल एंटी एक्नी ट्यूब जेको आहे न तव्हां दिलि खोले लॻाए सघो था. हिन जे अंदरि कोई बि केमिकल एड न आहे. ऐं सेंसिटिव स्किन वारा माण्हू बि लॻाए सघनि था. जिते जिते एक्नी आहे, जिते जिते निशान आहे, उते उते लॻाइजो, पूरे फेस ते न आहे लॻाइणो. लॻाइण जा तरीक़ेकार बिल्कुलु ईअं आहिनि त तव्हां पंहिंजो सभ खां पहिरीं फेस वॉश करे ईंदा. चाहे तव्हां वाइटेज ब्यूटी सोप लॻायो या वाइटेज जो फेस वॉश लॻायो, पंहिंजो अच्छे तरीक़े सां मुंहुं धोई अचो, सही आहे. उन खां पोइ हथ बि चङे तरीक़े सां क्लीन हुजनि तव्हांजा. पोइ जिते जिते एक्नी आहे, जिते जिते निशान आहे, उते उते तव्हांखे डॉक्टर पिंपल एंटी एक्नी ट्यूब लॻाइणो आहे. ऐं तव्हां ॾींहं जो बि लॻायो, यानी कि सुबुह जो बि लॻायो ऐं राति जो बि लॻायो. अगरि एक्नी सफ़ा घणा आहिनि, सफ़ा घणा, त उहे टे चकर लॻाए सघंदा, यानी कि तव्हां मंझंदि जो बि लॻाए सघो था. बाक़ी अगरि एक्नी नॉर्मल आहे, निशान आहे, उनखे रिमूव करणु चाहियो था, त तव्हां ॿ मरतबा लॻायो, ठीकु आहे, सुबुह ऐं शाम जो. अगरि छा था चओ, दिलि खोले या डबो खोले? हा, डबो खोले. टेक्निकल त ईअं ई थी सघे थो. बाक़ी कुझु माण्हू थोरा दिलि जा कमज़ोर हूंदा आहिनि, उहे इहे सोचींदा आहिनि बाबा असां लॻायो या न लॻायो. न लॻाइण वारा जेके माण्हू ॾाढा हला किना अथव. हाणे तव्हांजे लाइ अहिड़ा प्रोडक्ट अची विया आहिनि जेके तव्हांजी ख़ूबसूरती जे लाइ आहिनि बाबा, ऐं तव्हांजी ख़ूबसूरती जी हिफ़ाज़त बि कंदा, त पोइ तव्हांखे हुननि मां फ़ाइदो हासिल करणो आहे. ऐं तव्हांखे वाइटेज जा प्रोडक्ट इस्तेमालु करणा पवंदा. सो लास्ट में ट्राए करे ॾिसो, तव्हांजी ख़ूबसूरती तव्हांखे न मिले त पोइ चइजो.

अहिड़ा गाना ॿुधी उहे ॾुख बि यादि अची वेंदा आहिनि जेके कॾहिं मिलिया ई न आहिनि. ख़ैर असां बि डी स्किन ब्यूटी क्रीम लॻाए सुम्ही पवंदासीं. डी स्किन ब्यूटी क्रीम अगरि तव्हां बि लॻाइण चाहियो था त बाबा बिल्कुलु लॻायो, तव्हांजे ख़ूबसूरती जे मुताबिक़ आहे. ऐं डी स्किन ब्यूटी क्रीम जी सभ खां बहितरीन ॻाल्हि त इहा आहे त हीउ मेडिकेटेड फार्मूले सां तयार थियल आहे, डॉक्टर जी निगरानी जे अंदरि तयार थियल आहे. तव्हां हिन खे इस्तेमालु कंदा यानी कि डी स्किन ब्यूटी क्रीम खे, त तव्हांखे को नुक़सान न पहुचंदो तव्हांजी स्किन में, ऐं तव्हांजी स्किन ते एॾो ज़बरदस्त प्रोडक्ट लॻी वेंदो त पोइ तव्हां पाण चवंदा बाबा वाह वाह वाह वाह, एतिरनि पैसनि में असांखे शइ त ॾाढी भली थी मिले. सो तव्हां सभु डी स्किन ब्यूटी क्रीम जो इस्तेमालु कयो, मर्द मायूं सभु लॻाईंदा बाबा. ऐं डी स्किन जो जेको फेस वॉश आहे न, इहो टीनेजर्स जे लाइ त आहे ई आहे, पर हिनखे तव्हां यानी कि नंढी उमिरि वारा माण्हू बि लॻाए सघंदा. डी स्किन जो फेस वॉश जेको आहे सभिनी माण्हुनि जे लाइ तयारु थियल आहे, सो हिनखे तव्हां सभु लॻाए सघो था. ऐं पंहिंजी स्किन खे सफ़ाई वीआईपी बणायो, तव्हांजी स्किन ते कंहिं बि अलॻि सां मॉइस्चराइज़र जी ज़रूरत न पवंदी, तव्हांजी स्किन हाइड्रेट रहंदी, मॉइस्चराइज़ रहंदी ऐं हमेशा क्लीन रहंदी. सो डी स्किन जो फेस वॉश हुजे.